0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: पुणेरी आवाज 107.8 FM. वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो. खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपल्या अशा एका शो मध्ये जे आपल्याला जीवनाचे ध्येय मिळवून देत आहे. आध्यात्मिकता आणि जीवनमूल्यांनी प्रेरित शो नवे रंग मध्ये पुनश्च आपण घेऊन येत आहोत एक असा टॉपिक जे जीवनामध्ये आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आजचं आपलं टॉपिकचं नाव आहे आत्मविश्वास. मित्रांनो, मी आहे मंगेश. स्वतःच्या सामर्थ्याबद्दल नम्र परंतु रास्त आत्मविश्वास असल्याशिवाय आपण यशस्वी व आनंदी बनू शकत नाही. कमतरतेची अपुरेपणाची जाणीव आपल्या आशापूर्तीचा आड येऊ शकते, पण आत्मविश्वास, आत्मभान, स्वतःची जाणीव देऊन यशस्वी उद्दिष्ट प्राप्तीकडे नेतो. हा मानसिक दृष्टिकोन महत्वाचा आहे. कमीपणाच्या भावनेला अनेक कारणे जबाबदार असतात आणि त्यातली बरीच कारणे बालपणात रुजलेली असतात. श्रोते हो, एक प्रसंग आपल्या समोर प्रस्तुत करू इच्छितो. एक ऑफिसर त्याच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाला प्रमोशन द्यायला इच्छुक होता, पण त्या ऑफिसरला एक बाब खेद देत होती. तो तरुण कंपनीच्या गोपनीय माहिती सुद्धा दुसऱ्यांसमोर बोलून द्यायचा. त्याला प्रमोट करून ऍडमिनिस्ट्रेशनला शिफ्ट करायचे होते, पण तो तरुण कमालीचा बोलत राहतो आणि विनाकारण अशी बडबड करण्यात त्याच्याकडून खाजगी आणि महत्वाचे बाबी नकळत उघड केल्या जात राहत होते. मित्रांनो, याचं विश्लेषण करण्यात आलं, त्याचा इतक्या जास्ती बडबड करण्यामागे त्याची कमतरतेची भावना होती. त्या भावनेला झाकून टाकण्यासाठी त्याला आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करायचा मोह आवरता यायचा नाही आणि तो अधिक बडबड करायचा. तो ज्या लोकांसोबत वावरत होता ते सगळ्यांनी उच्च शिक्षण घेतले होते, ते उच्च समाजाचे सदस्य होते, पण हा मात्र गरिबीत वाढला होता. त्याने ना उच्च शिक्षण घेतले होते ना तो उच्च समाजाचा सभासद होता. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांच्या तुलनेत आपण शिक्षण आणि सामाजिक पार्श्वभूमीच्या संदर्भात कुठेतरी कमी पडत आहोत ही भावना त्याला त्रास द्यायची. आपल्या सोबतच्या इतरांपेक्षा आपण वरचढ आहोत असे दाखवण्यासाठी आणि आपली आत्मप्रतिष्ठा उंचावण्यासाठी त्याच्या सुप्त मनाने त्याच्या अहमचे रक्षण करण्यासाठी व या कमतरतेची भरपाई करण्यासाठी त्याला एक साधन पुरवले. मित्रांनो, हे सुप्त मन अशाच अहमच्या संरक्षण यंत्रणेच्या शोधात असतो. तो तरुण त्याच्या कंपनीत कोर टीम मध्ये होता. तो त्यांच्या वरिष्ठांसोबत सभा परिषदांना उपस्थित राहायचा, तिथे तो खास लोकांना भेटायचा आणि महत्वाचे खासगी संभाषण ऐकायचा. याचा फायदा घेत तो त्यांच्या सोबतच्या लोकांना या आतल्या खास बातम्या फक्त एवढ्याच हद्दीपर्यंत सांगायचा की त्यामुळे त्यांना त्याचा हेवा वाटावा, त्यांच्या नजरेत कौतुक आदरभावेची लकीर उमटावी, यामुळे त्याची आत्मप्रतिष्ठा वाढायची आणि आपणही कुठेतरी आहोत, कोणीतरी आहोत या भावनेने समाधान वाटायचे. त्याच्या सिनियर ऑफिसरला त्याच्या या व्यक्तिमत्वाची बाजू कळाली. तो ऑफिसर एक समजूतदार माणूस होता. त्याने त्या तरुण माणसाच्या लक्षात आणून दिले, त्याच्या सिनियर ऑफिसरला त्याच्या व्यक्तिमत्वाची ही बाजू कळाली. तो ऑफिसर एक समजूतदार माणूस होता. त्याने त्या तरुण माणसाच्या लक्षात आणून दिले की तो कसा आपल्या अंगच्या गुणामुळे प्रगती करू शकतो. यासोबत त्याने त्या तरुणाला हे पण समजावून सांगितले की त्याच्या कमतरतेच्या भावनेतून जन्मलेल्या नको तितक्या बोलण्यापेक्षा त्याच्या सवयी पायवी गोपनीय बाबतीत त्याच्यावर किती विश्वास ठेवावा याबद्दल शंका निर्माण होत आहे. स्वतःबद्दलची ही माहिती स्वीकारून आणि श्रद्धामय सुमान या तंत्राच्या मनोभावाने सराव करून त्या तरुणाने स्वतःला त्या कंपनीचा बहुमोल ठेवण्यासारखी व्यक्ती बनवले. त्यातील खऱ्या सामर्थ्याला मुक्त वाट मिळाली. श्रोतो, काय आहे हा सुमान? याला इंग्लिशमध्ये ऑटो सजेशन पण म्हणतात. याचा उपयोग कसा आपण आत्मविश्वासाला वाढवण्यासाठी करू शकतो याबद्दल आपण नक्कीच जाणून घेऊया या गीतानंतर. ऐका हे खूप सुंदर गीत, सुमधुर गीत आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या गीतानंतर आपली चर्चा सुरू राहणार आहे.

नमस्कार। चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो। चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो। ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते।

नमस्कार मित्रांनो, ब्रेक नंतर परत आपलं स्वागत आहे आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे। ब्रेकच्या आधी मित्रांनो, आपण ऑटो सजेशन बद्दल बोलत होतो। ऑटो सजेशन म्हणजे सोमान किंवा सूचना। इथे मला एक गोष्ट सुचवावीशी वाटते की आत्मविश्वासाची भावना वृद्धिगत करण्यासाठी आपल्या मनात आत्मविश्वास सूचक संकल्पना रुजवायनाचा सराव प्रॅक्टिस अत्यंत परिणामकारक ठरते। आपले मन अपुरेपणाचा कमीपणाचा भावनेने झपाटले गेले असते, तर अर्थातच त्याचे कारण म्हणजे आपल्या विचारांवर दीर्घकाळापासून याच कमतरतेच्या कल्पनांनी आपले वर्चस्व गाजवलेले आहे हे उघड आहे। ते विचार नाहीसे करायचे असतील तर त्या जागी दुसरी आणि अधिक सकारात्मक विचारपद्धती मनात रुजवायला हवी। त्यासाठी मनात वारंवार सूचना किंवा ऑटो सजेशन म्हणू आपण त्याला, सूचना किंवा आत्मविश्वासाचे विचार पाठवायला हवेत। आपल्या मनाला नव्याने वळण लावायचे असेल आणि त्याला शक्ती निर्माण करणारे संयंत्र बनवायचे असेल तर आजच्या धकाधकीच्या दैनंदिन कार्यक्रमात विचारांना शिस्त लावणे अत्यंत आवश्यक आहे। अगदी दैनंदिन कामे करीत असतानाही आपला जाणिवेत आत्मविश्वासाचे विचार पक्के करणे शक्य असते। मित्रांनो, आपण कसा विचार करतो यानुसार आपल्या मनात सुरक्षिततेचे किंवा असुरक्षिततेचे विचार फोफावतात। वाईट काय घडू शकते त्याचा अमंगळ अभद्र विचारांवर आपण सतत आपले लक्ष टिकवून ठेवले तर आपल्याला सतत असुरक्षित वाटत राहते। यापेक्षा भयंकर म्हणजे विचारांच्या जोरावर आपण ज्याला घाबरत असतो तीच स्थिती निर्माण होण्याची प्रवृत्ती बळावत जाते। आपल्या आत्मविश्वास यांना प्रेरणा देणारे सूचना आपल्याला खूप खूप आवश्यक आहे। मित्रांनो, एका विद्यापीठात मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमात 600 विद्यार्थ्यांचे एक सर्वेक्षण घेतले गेले। विद्यार्थ्यांना विचारण्यात आले की त्यांना छळणारी सगळ्यात अवघड व्यक्तिगत समस्या कोणती। 75% विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाचा अभाव असे उत्तर दिले। या सर्वेक्षणावरून असा अंदाज सहज लावता येतो की एकंदर जनतेतही या समस्येचे हेच प्रमाण आहे। जिथे पहावे तिथे असे लोक भेटतात जे आतून घाबरलेले, जीवनाकडे पाठ फिरवलेले, अपुरेपणाचा भावनेने पछाडलेले दिसतात आणि स्वतःच्या सामर्थ्याबाबत शंका वाटते। वाढत्या जबाबदारीला सामोरे जायला, संधी हस्तगत करायला आपल्यात पुरेशी कुवत नाही असे त्यांना त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी वाटत असते। कुठेतरी निराधार आणि अभद्र भीती त्यांचा पाठलाग सोडत नसते। ते जे बनू इच्छितात ते बनण्याची कुवत त्यांच्यात आहे यावर खुद्द त्यांचा विश्वास नसतो, त्यामुळे ते जे करण्यास सक्षम आहेत त्यापेक्षा कमी असणाऱ्या गोष्टींवर समाधान मानायला शिकतात। लोक आयुष्यभर पराभवाच्या आणि भीतीच्या ओझ्याखाली सरपटत कसे तरी जीवन जगत असतात। ताट उभे राहण्याचा आत्मविश्वास ते गमावून बसलेले असतात। अशा बहुतेकांच्या बाबतीत ही भीती अनाठायी असते। मित्रांनो, जीवनाने केलेले आघात, एकामागे एक येणाऱ्या अडचणी, समस्यांचा गुणाकार यामुळे माणसाची शक्ती शोषली जाते आणि तो हतबल आणि नाउमेद होतो। त्याचे धैर्य खचते पण सत्य वेगळेच असते। तुमच्या व्यक्तिमत्वातील मूल्यवान ठेव्यांचे वारंवार मूल्यांकन करणे अत्यंत महत्वाचे असते। जेव्हा वास्तविकतेच्या रास्त दृष्टिकोनातून तुम्ही असे पूर्ण मूल्यांकन करता तेव्हा तुमची खात्री पटते की तुम्हाला वाटतं तितका अपयशाचा तडाखा वास्तवात तीव्र नाही। मित्रांनो, एक असा व्यक्ती आहे पॉझिटिव्ह थिंकर जो सदैव अशा वेळेस एक मेथड यूज करतो। त्याचं नाव आहे व्हॅक्युम क्लीनर मेथड। काय आहे ही व्हॅक्युम क्लीनर मेथड आपण जाणून घेऊया

स्वतःला बदला जग बदलेल, स्वतःला बदला जग बदलेल, प्रत्येक दिवशी योग आनंददायी ठरेल। नमस्कार, मी प्रज्ञा।

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ब्रेक नंतर। आपण ब्रेकच्या आधी व्हॅक्यूम क्लीनर बद्दल बोलत होतो। व्हॅक्यूम क्लीनर मेथड काय आहे? ही व्हॅक्यूम क्लीनर मेथड, एक व्यक्ती जे एका संस्थेमध्ये लीडर आहेत आणि ते ओळखले जातात त्यांच्या असामान्य क्षमतेमुळे नव्हे तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ते व्यक्त करीत असलेल्या सकारात्मक विचार पद्धतीमुळे, पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे। जेव्हा कधी त्यांचे सहकारी एखाद्या समस्येकडे हताश होऊन बघतात तेव्हा तो जी पद्धत अवलंबतो, ती व्यक्ती जी पद्धत अवलंबतात त्याला त्यांना ते व्हॅक्यूम क्लीनर मेथड म्हणतात। ती पद्धत म्हणजे एका मागोमाग एक प्रश्न करीत तो त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनातील शंकेची धुली करून शोषून घेतो, त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन उघड करतो, त्यानंतर तो त्या समस्येबद्दल शांतपणे सकारात्मक कल्पना सुचवतो ज्यामुळे वस्तुस्थिती नवी जान देणारा नवा दृष्टिकोन त्यांना प्राप्त होतो। म्हणून आपल्याला जेव्हा असे वाटत असेल की आपला पराभव झालेला आहे, विजयी होण्याच्या क्षमतेवरील आपला विश्वास उडाला असेल, तेव्हा थोडे शांत बसा। एका कागदावर एक यादी बनवा, आपला विरोधात असलेले बाबींची नव्हे तर आपल्या बाजूने असलेल्या गोष्टींची नोंद करा। मी किंवा कोणीही आपल्या विरोधात असलेल्या शक्तीबद्दल सतत विचार केला तर आपणच त्यांना अवाजवी शक्तिशाली बनवतो। खरे तर मुळात त्यांच्यात तितकी शक्ती नसते तरी त्या इतक्या अत्यंत शक्तिशाली बनतात। पण या उलट आपण मनापासून ईश्वराला प्रार्थना केली, मी किंवा कोणीही आपल्या विरोधात असलेल्या शक्तीबद्दल सतत विचार केला तर आपणच त्यांना अवाजवी शक्तिशाली बनवत असतो। खरे तर मुळात त्यांच्यात तितकी शक्ती नसते तरी त्या इतक्या अत्यंत शक्तिशाली बनतात। मित्रांनो, आत्मविश्वासाचा अभाव भरून काढण्यासाठी एक हमखास उपाय, अत्यंत बलशाली विचार म्हणजे ईश्वर खरोखरच आपल्या सोबत आहे आणि आपल्याला मदत करीत आहे असा विचार करणे। ही अत्यंत साधी शिकवण की परमपिता परमात्मा आपला जोडीदार आहे, आपल्या सोबत उभा राहतो, आपल्याला मदत करतो, आपल्या सगळ्या अडचणींना महासागरातून तो पार नेतो, या साध्या विश्वासांवर वारंवार उपयोग केला तर आत्मविश्वास वाढलेला असेल आणि या आत्मविश्वासापुढे दुसरी कोणती शक्तिशाली कल्पना नाही याचा सराव आपल्याला करायला हवा। राल्फ वाल्डो इमर्सनने एक मोठे सत्य घोषित केले, ज्यांना विश्वास होता की ते कसे ते तसे करू शकतात तेच जिंकले। पुढे ते म्हणतात, तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते त्याच गोष्टी करा म्हणजे भीतीचे मरण निश्चित आहे। आत्मविश्वास आणि श्रद्धेची जोपासना करा म्हणजे तुमच्या मानगुटीवर बसलेले भय आणि असुरक्षिततेचे भूत लवकर शक्तिहीन होईल। मित्रांनो, काही नियम आहेत आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा आपल्यामधले कमतरतेला नष्ट करण्यासाठी काही नियम आपण थोडेसे त्याच्यावर डिस्कस करूया। जसं की ही कंटिन्यू विचार करत आपल्या मनामध्ये येत राहिलं पाहिजे की आपण विजय होत आहोत असे मानसिक चित्र आपण तयार करता आले पाहिजे आणि ते कधीच फिके पडू देऊ नका। आपले मन त्या चित्राला वास्तवात साकार करायला धडपडेल। आपण पराभूत होत आहोत असा विचार कधीच करू नका। या चित्राच्या खरेपणाबद्दल कधी शंका घेऊ नका, याला विज्युअलायझेशन म्हणू आपण। तसे करणे धोकादायक असते कारण तुम्ही जे मानसिक चित्र रंगवाल ते तुमचे मन नेहमीच खरे करते, म्हणून त्या क्षणी परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमीच यशाचेच चित्र रंगवा। मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुमच्या व्यक्तिगत सामर्थ्याबद्दल एखादा नकारात्मक विचार मनात डोकावेल तेव्हा तेव्हा त्याला काढून टाकण्यासाठी त्याचा विरोधी सकारात्मक विचार हेतुपूर्वक मनात घोळवा। तसेच तुमच्या समोर काल्पनिक अडथळे रचू नका। प्रत्येक तथाकथित अडथळ्याला तुच्छ समजा, त्यांची तीव्रता कमी करा, अडचणींच्या मार्गातून दूर करण्यासाठी त्यांचा अभ्यास करून त्यांना प्रभावीपणे हाताळायला हवे। हे खरे, परंतु जशा आहेत तसंच त्यांना पाहाव्यात। भीतीमुळे त्यांचे स्वरूप अकारण मोठे तर होत नाही ना, याची काळजी घ्यावी। मित्रांनो, इतरांकडे पाहून दडपून जाऊ नका आणि त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका। दुसरे कोणीच तुमच्या इतके पुरेपूर तुम्ही असू शकत नाही। हे पण लक्षात असू द्या की अधिकांश लोक वरवर आत्मविश्वासाने भरपूर दिसत असले तरी त्यांच्या या बाह्य हावभावामागे ते देखील तुमच्यासारखेच घाबरलेले आणि स्वतःबद्दल साशंक असतात। मित्रांनो, दिवसातून 10 वेळा हे स्फूर्तीदायक शब्द म्हणा, जर ईश्वर माझ्या बाजूला असेल तर माझ्या विरोधात कोण जाऊ शकेल। तसेच एखादा निष्णात सल्लागाराची मदत घ्या।
हे समजून घ्या की तुम्ही जसे वागत आहात तसे का वागता. तुमच्या कमतरतेची आणि आत्मशंकेच्या भावनामुळे मूळ कुठे दळले आहे ते समजून घ्या. अधिकांश वेळा ते आपल्या बालपणात असते. आत्मज्ञानाने यावर उपाय करता येतो मित्रांनो. मित्रांनो तसे दिवसातून 10 वेळा सकारात्मक विचार करा. कोणते? मी ईश्वरामार्फत सर्व काही करू शकतो, तो मला बलशाली बनवत आहे. ही वाक्य वारंवार रिपीट करत राहा. तुमची कुवत क्षमता याचे खरे मूल्यमापन करा, नंतर ते 10% वाढवा. ईश्वराने तुमच्यात मुक्तपणे प्रभावित केलेला तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. स्वतःला ईश्वराच्या हाती सोडून द्या. तसे करण्यासाठी फक्त इतकेच म्हणा, मी ईश्वराच्या हातात आहे. त्यानंतर विश्वास ठेवा की तुम्हाला हवे असलेले सगळे सामर्थ्य तुम्हाला आत्ताच मिळत आहे, ते तुमच्या नसानसातून वाहत आहे असे अनुभवा. जीवन ज्या मागण्या करतं त्या पूर्ण करण्यासाठी पुरेसं सामर्थ्य तुमच्यात असल्याचा अनुभव. ईश्वराचे साम्राज्य तुमच्यात आहे या वाक्याची खातरजमा करून घ्या. आणि शेवटी मित्रांनो, स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही ईश्वर तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही कशामुळेही पराभूत होऊ शकत नाही. यावर विश्वास ठेवा की तुम्हाला ती शक्ती त्याच्याकडून आत्ताच मिळत आहे. मित्रांनो, कसा वाटला हा कार्यक्रम? आत्मविश्वास जे पण आपण ऐकलं, नक्कीच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा प्रयोग करून बघूया. आणि बरेच लोकांनी या आत्मसूचनेचा, या स्वमानाचा, ऑटो सजेशनचा भरपूर उपयोग करून आपल्या मनामधली जी भीती आहे ती नाहीशी केली आणि आत्मविश्वासाच्या उंच शिखरावर पोहोचलेले आहे. आपण असेच भेटू पुढच्या भागामध्ये एक नवीन जीवनमूल्य घेऊन, जे खूप आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये.

आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी ये ना, ये ना.
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद
1: पुणेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ स्टेशन खुश रहो खुशियां बांटो।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी।
1: अजी सुनते हो?
2: हाँ सुनी तो रहा हूँ।
1: क्या सुन रहे हो?
2: रेडिओ पुणेरी आवाज।
1: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास यातून रोज आपल्याशी संवाद साधतोय। रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे रसिक श्रोते हो, तुम्हाला नम्र अभिवादन करून भारताची परिक्रमा अखंड भारत पाहून झालाच। संन्यासी होण्यासाठी काय काय करावं लागतं असा मित्राच्या शब्दातला प्रसंगही पाहून झाला आणि आता मात्र आपल्याला पाहायचंय त्यांच्या मनात कशाचे विचार चालू आहे, वेद लागलेत भारताबाहेर जाण्याचे। कारण बाहेर गेल्याशिवाय, देशाच्या बाहेर गेल्याशिवाय आपल्याला नुसतं भारतातल्याचं नाही, आपला तर जगत कल्याणाचा, साऱ्या मानवजातीच्या कल्याणाचा हेतू आहे, मानस आहे। त्यासाठी आधी आपल्या देशाबाहेरचं जग कसं आहे हे तर पाहावं लागेल आणि मनात पुन्हा पुन्हा आपली संस्कृती, आपलं अध्यात्म, आपल्या संस्कृतीची महानता, तिचा गरिमा जगाच्या कानाकोपऱ्यात घालण्याची अनिवार्य इच्छा मनात दाटून येते। त्यासाठी इंग्लंड, अमेरिका या देशात जाण्याची गरज आहे। नुसता विचार समजण्याचा अवकाश नरेंद्रवर प्रेम करणाऱ्या सहस्र भारतीयांचा, प्रामुख्याने सामान्यांचा तीव्र प्रतिसाद। कुठल्याही संस्थानिकाने, कुठल्याही धनाढ्याने, कुठल्याही उद्योगपतीने त्यांची सर्व व्यवस्था स्वतःकडे घेऊन केली असती, पण स्वामीजींना ते मान्य नव्हतं। या ठिकाणी मला दोन महनीय व्यक्ती आठवतात, लोकनेते जयप्रकाश नारायण आणि पुण्यातले श्रीयुत SM जोशी। या दोघांच्याही आजारपणाचा खर्च, जयप्रकाश नारायण तर जसलोकचे ट्रस्टी होते, हा कुठल्याही याच्यातून नव्हता। लोकांनी त्यांच्यासाठी एक एक रुपया गोळा केला, त्याच्यातून झालेला आहे। आणि यांनी लोकांकडे मागितलेलं नाही, लोकांनी उत्स्फूर्तपणे दिला, अशी व्यक्तिमत्व आपल्या देशात होती आणि आजही आहेत। पै पै करून रुपया नाही, त्यावेळचे पै पै म्हणजे एक एक पैसा करत पैशाचा ओघ सुरू झाला, समाधानकारक राशी जमा होण्यास प्रारंभ झाला। पण नरेंद्रचाच निर्धार होईना, ठरेना, अखेर तो जमा झालेला सर्व पैसा परत सर्वसामान्य माणसांना वाटून देण्यात आला। पुनश्च भटकंती, पुनश्च आपल्या मताचा प्रसार। असेच कुणीतरी जागतिक धर्म परिषद शिकागो येथे नजीकच्या काळात संपन्न होत आहे अशी त्यांना बातमी मिळाली। जगातील विविध धर्माचे, विविध पंथांचे अत्यंत निवडक पण विद्वान पंडित तेथे हजेरी लावणार आहेत। तेव्हा पुन्हा स्वामीजींच्या अनुयायांनीच उचल खाल्ली आणि ही संधी स्वामीजींनी सोडू नये, मनातील स्वप्न सुप्त इच्छापूर्तीचा काळ जवळ आलेला आहे, पुन्हा अशी वेळ केव्हा येणार हे सातत्याने त्यांच्यावर बिंबवले। अखेर स्वामींची स्वारी तयार झाली, ठरले नवे निर्धारित झाला आता या परिषदेला जायचेच. मग सुरू झाली लगीन गाई. मद्रास, आजचं चेन्नई, आगमन झालं. त्याच्या आधी हैदराबादला गेले. पाश्चात्य देशात हिंदू धर्माचा प्रसार या विषयावर अत्यंत भावपूर्ण असं सखोल व्याख्यान त्यांनी केलं आणि प्रवासामागितला हेतू त्यांनी सांगितला. तेथून परतल्यावर स्वप्नात गुरुदेव रामकृष्णांचे कन्याकुमारी येथील आईचे कार्य कर, भारत मातेचे कार्य कर हा संदेश देणारं दिव्य दर्शन झालं आणि आपल्या निर्धाराला, विचाराला एक दृढता आली, पक्केपण आलं. तेव्हा आपला हा मानस गुरुमाता वंदनीय शारदा मातेस पत्राने कळवला. माताजींचा नरेंद्रच्या संकल्पाला, निर्धाराला संमती देणारा प्रतिसाद मिळाला. पत्रात यशवानुभव हा आशीर्वादही आला. हे पत्र मिळताच अतीव आनंदाने, प्रसन्नतेने नरेंद्र जवळील शिष्यांना म्हणाले, आता कोणतीच काळजी करण्याचं कारण नाही. मी अमेरिकेला जावे ही साक्षात जगदंबेचीच इच्छा आहे. त्यामुळेच तर मातेने हा पत्ररूपी आशीर्वाद पाठवला. हैदराबाद व अन्य प्रमुख शहरातून नरेंद्रची व्याख्यानं आयोजित करण्यात आली. व्याख्यानातून परदेश गमनाचा हेतू कथन करण्यात आला आणि एकदा हेतू समजल्यावर ठिकठिकाणाहून देणग्यांचा पाऊस पडला. खत्रीच्या महाराजांनाही कळलं, त्यांना स्वामीजींना बोलवायचंच होतं. गुरुकृपेने संतान होईल हा महाराजांचा आशीर्वाद फळाला लागला होता. परिणामी स्वामीजींनी आपल्या नवजात अर्भकाचं नामकरण करावं ही त्यांची इच्छा. नवे हट्टच होता, तो राजहट्ट नव्हता, तर एका भक्ताने आपल्या आराध्य दैवताकडे धरलेलं आग्रहाचं मागणं होतं ते. शेवटी नरेंद्रने त्यांना होकार कळवला. त्याप्रमाणे ते नियोजित शुभ दिवशी तेथे दाखलही झाले. नामकरणाचा सोहळा भावपूर्ण उत्साहात संपन्न झाला. याच दरबारात स्वामीजींना नरेंद्र हा साज चा जो साज आहे, आजचा पोशाख आहे, सर्वांना परिचित आहे, तो महाराजांच्या शुभ हस्ते देण्यात आला आणि त्यांनी नरेंद्रांचं नावही ठेवलं विवेकानंद. विवेकावर विजय मिळवणारा आणि इतरांना आनंद देणारा विवेकानंद. आणि त्याचबरोबर परदेश गमनासाठी आवश्यक असणारा री आपला खारीचा वाटा समजून गसगसरी धनराशी दिली. श्री नरेंद्रचे स्वामी विवेकानंद झाले. अखेर परदेश गमनासाठी शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत जाण्यासाठी स्वामीजींचं आगमन झालं. शेकडो अनुयायी भाऊच्या धक्क्यावर म्हणजे मुंबईला दाखल. पुत्रवत शिष्यांना सोडताना स्वामीजी भाववश झाले. डोळे अनावर होऊन मुक्तपणे वाहू लागले. सद्गतीत कंठाने अत्यंत भावपूर्ण रीतीने जहाजाच्या डेकवरून हात उंचावून निरोप घेतला. त्या प्रचंड जलयानाने, जहाजाने भारताचा किनारा सोडला. दिवस होता 31 मे 1883. जलमार्गाचा प्रवास पहिलाच अनुभव. वातावरण, खाद्यपेय, शयन व्यवस्था, सतत बदलणारं सागरी हवामान, भाषा विविधता, पोशाखातली विविधता, दिनचर्येतली भिन्नता, सारं सारं अपरिचित. पण कालांतरानं हळूहळू सर्वच अंगवळणी पडत गेलं. याच प्रवासात एक गमतीदार घटना घडली, ती पाहूया. त्याचे असे झाले की आपल्या साधू महाराजांचा पोशाख इतरांच्या दृष्टीने विचित्रच होता. तो असा अंगावर पायगोळ भगवा अंगरखा, ऐसपैस धोतर तेही भगवे, डोईवर लाफा बांधलेले मोठे टरबुजासारखे पागोटे तेही भगवेच, अशा बेंगरुळ पोशाखात हे महाराज डेकवर संध्याकाळची हवा खात उभे होते. डेक म्हणजे जहाजाला तीन भाग असतात. जो अर्धा भाग चवर भाग पाण्याखाली असतो ते तळ, त्याच्यावरचा भाग फळ्या ठोकलेला म्हणजे तो डेक, आणि त्याच्यावर केबिन्स असतात. मी मुंबई ते दाभोळ मुंबई ते हरणे हा बोटीवरचा प्रवास अनुभवलाय. बोट फार हलते आणि ज्याला सवय नसले की ते ताबडतोब वांत्या करायला सुरुवात करतात आणि सगळीकडे पाणीच पाणी असतं आणि डेकवर त्याच वेळेला सुटाबुटातील अद्यावत पोशाखातील तरुण इंग्रजीत धर्म या विषयावर चर्चा करत होते. अर्थात त्यांच्या मते सर्वश्रेष्ठ धर्म अर्थात ख्रिश्चनच धर्म. तेवढ्यात त्यांचं लक्ष या विचित्र पोशाखधारी महाशयांनी वेधले. मग काय, त्यांनी आपला मोर्चा हिंदुस्तान हिंदू धर्म यावर वळवला आणि सुरू केली ती हिंदुस्तान व हिंदू धर्माची टिंगल टवाळी. त्यांना काय माहिती, जवळच उभे असलेले साधू महाराज इंग्रजी बरोबर त्यांना विविध धर्माचं अद्यावत ज्ञान आहे. स्वामीजी काही काळ संयम ठेवू शकले तरी त्यांची टकळी चालूच. मग मात्र स्वामीजींचा संयम संपला आणि ते त्या दोघांवर झेपावले. दोघांची मानगुट आपल्या भक्कम पोलादी मनगटात पकडून ते गरजलेच आणि अस्खलित इंग्रजीत त्यांनी गर्जना केली, स्टॉप दिस नॉनसेन्स. इफ यू अटर्ड सिंगल वर्ड अबाउट माय नेशन अँड रिलिजन आय विल थ्रो यू इन द सी, माइंड वेल. याच्या पुढे तुम्ही माझ्या धर्माबद्दल माझ्या संस्कृतीबद्दल एक शब्द जरी तोंडात न काढला तर चेंडू सारखं उचलून तुम्हाला या समुद्रात दोघांनाही फेकून देईन. हे ऐकून दोघांची बोबडी वळली. सॉरी सॉरी करीत क्षमा याचना सुरू झाली. असा हवा प्रत्येकाजवळ देशाभिमान धर्माभिमान. आता परदेश प्रवासात आणि तेव्हापासून सगळे स्वामीजींना जरा थोडे दबूनच वागू लागले. कोलंबो पेनांग सिंगापूर हाँगकाँग कॅटन याकोहामा मार्गे अमेरिकेत दाखल. व्हॅनकुव्हर बंदरात उतरून रेल्वे मार्गाने 3 दिवसाचा प्रवास. प्रवासानंतर शिकागो महानगरीत दाखल. सर्वच वातावरण अपरिचित. खेड्यातून महानगरीत प्रवेश. तेथील भव्यता पाहून बावरलेल्या बालकासारखी स्वामीजींची अवस्था झाली. ते गोंधळून गेले. तो अंगावरील पायगोळ अंगरखा डोईवरील फेटा इतर सगळे हॅटडारी कटीज धोतर इतर सगळे सूटबुटात हा वेशच सर्वांना अपरिचित. इथं मला श्यामची आई चित्रपट आठवतो. त्या चित्रपटात सगळी मुलं डोक्याचा तुळतुळीत गोटा त्यावर टोपी गुडघ्यापर्यंत हाफ पॅन्ट चड्डी त्यावर कोट अशा वेशात येत असत आणि तेच मुलींचे साडी खोपा. आता सगळंच बदललंय, जाऊ द्या. आणि हा वेश अपरिचित म्हणून मुलं त्यांच्या मागे लागत. जसे आपण परदेशी पाश्चिमात्याच्या मागे लागतो म्हणून तर शासनास आमिर खाद्वारे अतिथिदेव भव जाहिरात करण्याची वेळ येते. त्यात भाषेची अडचण जो भेटतो तो मग त्यात सामान्य हमाल कुली आला त्याच्याकडून अव्वाच्या 1.25 उकळत आपल्या चहावालाही 5 रुपयाचे 50 रुपये करतोच ना. देश बदलला, वर्ण बदलला, पंथ बदलला, भाषा बदलली, सर्वच मात्र मानवी भावना दुष्ट प्रवृत्ती वास करतात. असं नाही की महाराष्ट्रात होतं भारतात होतं, इथून तिथून सहज प्रवृत्ती माणसाच्या आहेत. त्यात चांगल्याही आहेत त्यात वाईट आहे. त्याला कुठलीच भूमी कुठलाच देश कुठलाच पंथ कुठलीच भाषा ही अपवाद नाही असो. परंतु विस्तव का कधी झाकला जातो? हा तर ओजस्वी तेजस्वी सूर्यच होता. पोशाख विचित्र का असे ना, पण टवटवीत तेजल तजेलदार मुखमंडल भव्य पाल प्रदेश जोडीला आत्मविश्वास व्यक्त करणारे डोळे हे रुपडं लपणारं नव्हतं, अडखळणारं तर नव्हतंच. खळबळप्रिय बातमीदारांना आजच्या भाषेत TRP वाढवणारी न्यूज गवसल्याचा आनंद व त्यांचेकडून सवंग प्रसिद्धी, पण आर्थिक आघाडी कमालीची थंड. याच ठिकाणी सर्व धर्म परिषदेची तारीख पुढे ढकलल्याचे माहीत झाले. परिषदेच्या नियमावलीनुसार अधिकृत प्रतिनिधी पत्र कोणत्या तरी धर्म परिषदेने पुरस्कृत केलेले त्यांच्याजवळ नव्हतेच. आता अडचणी वाढत चालल्याय. अडचणीचा पाडाय ही पहिली अडचण. पहिली अडचण भाषेची, दुसरी अडचण प्रवेश पत्राची, तिसरी अडचण परिषदेच्या नियमानुसार प्रवेश पत्र सादर करण्याची तारीखही उलटून गेली होती, चौथ हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून या परिषदेत सहभागी होता येणार नाही, ही सर्वात अत्यंत वेदना देणारी बाब होती, मूळ उद्दिष्टाला सुरुंग लागला होता, पाचवं जवळजवळचा पैसा संपण्याच्याच मार्गावर होता, पैशाविना कसं होणार, विवंचना, या विवंचना काही स्वामीजींची पाठ सोडायला तयार नाही. स्वामीजी थोडेसे आदरले पण खचले नाही, डगमगले नाही, उलट जेवढी संकट अधिक, जेवढ्या आपत्ती अधिक, जेवढ्या अडचणी अधिक, तेवढ्या त्या संकटांना आव्हान समजून त्यांच्याशी लढण्याचा, झुंजण्याचा, तोंड देण्याचा निर्धार अधिक पक्का होईल. योद्धा होताना तो असं थोडीच हार जाणार, संधीचं सोनं समजून त्या संधीचं यशात रूपांतर ते करत. ते एक गोष्ट कटाक्षाने पाळीत, किती अडचणी आल्या, किती अडचणी येऊ, त्यावर दुर्लक्ष करायचं आणि त्यावर मात करून आपली वाटचाल पुढे चालू ठेवायची, असा त्यांचा अग्रक्रम असे. मग मात्र ते यातून सुटण्याच्या मार्गास लागले. सर्वप्रथम त्यांनी शिकागो सोडण्याचा निर्णय घेतला की एवढ्या मोठ्या शहरात आपला टिकाव लागणार नाही. शिकागो पेक्षा लहान अशा बोस्टनला जाण्यासाठी ते रेल्वेत बसले. याच प्रवासात डब्यातील एक प्रौढ विद्वान विदुषीशी त्यांची ओळख झाली. ही प्रौढा स्वामीजींचा आगळा वेगळा भगवा पोशाख पाहून अत्यंत प्रभावित झाली. त्यात स्वामीजींचा तेजस्वी चेहरा पाहून तर ती खूपच मोहित झाली. तिनं उत्सुकतेने पण नम्रतापूर्वक स्वामीजींची चौकशी केली. या चौकशीत स्वामीजी एक भारतीय संन्यासी असून ते अमेरिकेत वेदांताच्या प्रचारासाठी येथे तिला समजले. तेव्हा अत्यंत सन्मानाने त्यांना आपल्या घरी येण्याचे आग्रहपूर्वक पत्त्यासह त्यांनी आमंत्रण दिलं. बोस्टन शहरात स्वामीजींचे हळूहळू बस्तान बसू लागले. रेल्वे प्रवासात परिचय झालेल्या त्या प्रौढ विदेशी महिलेच्या ते घरी गेले. त्याचवेळी तेथे हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध विद्वान प्राध्यापक जे एल राईट यांच्याशी भेट झाली. अल्पशा परिचयाचे पुढे गाढ मैत्रीत रूपांतर झाले. असेच एकदा गप्पाच्या ओघात चर्चेत शिकागो धर्म परिषदेत सहभागी होण्याचे प्रवेश पत्र आपल्याजवळ नाहीत आणि म्हणून ते कष्टी आहे हे त्यांना कळले. काय स्वामीजी, आपल्याजवळ प्रवेश पत्र नाही आणि त्यामुळे परिषदेत प्रवेश नाही, सहभागही नाही? पण मी म्हणते आपल्यासारख्या विद्वान व्यासंगी व्यक्तीस दाखल्याची प्रवेश पत्राची गरजच काय, त्याची जरूर नाही, मी आपल्या प्रवेशाची व्यवस्था करू शकतो, कारण परिषदेचे अध्यक्ष माझे निकटचे स्नेही आहेत, हे प्राध्यापक राईट सांगतायत. बोलल्याप्रमाणे त्यांनी स्वामीजींना एक पत्र दिले आणि त्यांच्या परिषदेतील सहभागाची सर्व व्यवस्थाही केली. स्वामीजींची पैशाची अडचण ओळखून त्यांना शिकागो पर्यंत तिकीटही काढून दिलं. परिषदेच्या अध्यक्षास लिहिलेल्या पत्रात प्राध्यापक राईट लिहितात, पत्र घेऊन येणारी व्यक्ती इतकी विद्वान आहे की येथील सर्व विद्वान प्राध्यापकाची विद्वत्ता एकत्र केली तरी त्यांच्या विद्वत्तेच्या पासंगाला उरणार नाही. अखेर स्वामीजी बोस्टन सोडून शिकागो रेल्वे स्थानकावर उतरले. उतरताच त्यांच्या लक्षात आले की राईट साहेबांनी दिलेले ते पत्र, तो पत्ता गहाळ झालेला, फक्त डॉक्टर बरोज एवढंच नाव लक्षात. रस्त्याच्या फिरस्थितीत खूप तपास पण हाती काहीच लागलं नाही. रात्र झाली, बघा अडचणी कशा पाठ सोडत नाही, अडचणी मागेच लागलेल्या आहेत. रात्र झाली, सर्वत्र अंधार, स्वामीजींपुढे अंधारच, पुढं काय, पुणेरी थंडी नव्हती ती, शिकागोची अंग गोठवणारी थंडी, पुरेसे कपडेही नाहीत, कुठ आणि कसा आसरा शोधायचा, रात्र कशी घालायची, उद्याच काय, प्रश्न प्रश्न प्रश्न, उत्तर न मिळणार. परत रेल्वे स्टेशन गाठले. रेलवे यार्डात सामान ठेवण्याची प्रचंड मोठी लाकडी खोकी होती, त्यातलेच एक रिकामे

खोके निवडले. अंगाची मुटकळी करून त्या खोक्यात जाऊन बसले. येथे दिवसभरच्या अविरत पायपटीने पिटीने थकलेल्या भागलेल्या देहास झोपून दिलं आणि गाढ झोपही लागली. सकाळी सूर्यनारायणाच्या सोनेरी किरणांनी त्यांना जाग केलं. बघा अडचणीतून मार्ग कसा निघतो, दैव कसं प्रसन्न आहे. त्या सुवर्णमय किरणांनी झाकळ झळाळलेल्या चेहऱ्याने एकदम प्रसन्न अवस्थेत स्वामीजी खोक्याबाहेर आले. शरीरास आळोखे केलेले सुरगळलेले कपडे झटकले, त्याचबरोबर मरगळी झटकली. त्यामुळे मुखमंडळ अधिकच प्रसन्न दिसू लागले. आणि नेमके त्याच वेळी काय घडले हे आपण पुढच्या भागात पाहू. आणि पुढच्या भागात माझ्या मायबाप श्रोते आपण पाहणार आहोत की स्वामीजी अडचणींचा सामना करत करत शिकागो पर्यंत आलेले आहेत. अंग गोठवणाऱ्या थंडीत थकलेल्या भागलेल्या देहाला खोक्यात झोकून रात्री त्यांना झोपही लागली आहे. आणि सकाळी सूर्यनारायण आकाशावर अवतीर्ण झाले. त्या सूर्यनारायणाचा सोनेरी प्रकाश स्वामीजींच्या तेजस्वी मुखमंडळावर पडून तो आज एक तेजस्वी झालाय. आणि ते स्वतःला सगळे आळोखे पिळोखे देत त्यांनी झटकलेलं आहे. आणि तेवढ्यात काय घडलं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पुन्हा तुम्हाला अभिवादन करतो. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। जसं की आपल्याला माहित आहे की आपल्या शो ने 6 वर्ष पूर्ण करून 7व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि या 7व्या वर्षातील या शो मध्ये आपण एक चित्र दिलेलं होतं, ज्या चित्रामध्ये कान आणि डोळे याच्यामध्ये 4 बोटाचं अंतर असतं, या अनुषंगानंचं ते चित्र होतं। म्हणजे जे आपण पाहतो, जे आपण ऐकतो, यामध्ये खूप सारा फरक असतो। एकतर्फी मत बनवणं, एकतर्फी मत व्यक्त करणं हे किती चुकीचं असतं हे त्या चित्राच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्या अनुषंगानं आपल्याला खूप सुंदर सुंदर अशा रचना आलेल्या आहेत, त्या रचनांचा आपण आस्वाद घेणार आहोत। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर आपण आपल्या आजच्या शो मध्ये कान आणि डोळे याच्यामध्ये 4 बोटांचं अंतर असतं या अनुषंगाने दिलेल्या चित्राच्या अनुषंगाने जे आपल्याला रचना आलेल्या आहेत त्याचं सादरीकरण करणार आहोत। त्यातल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून। मॅडमनी लिहिलंय, भिंतीच आता सजीव झाल्या, भिंतीच आता सजीव झाल्या, एका भिंतीला आता मंजुळ वाणी, एका भिंतीला आता मंजुळ वाणी, एकमेकींना गुजगोष्टी बोलू लागल्या, भिंती ही आपुलकीने ऐकून कानी, एकमेकींना गुजगोष्टी बोलू लागल्या, भिंती ही आपुलकीने ऐकून कानी, बोलूया जपून घरामध्येही, बोलूया जपून घरामध्येही, वास्तूचा मिळण्या आशीर्वाद, वास्तूचा मिळण्या आशीर्वाद, म्हणते तथास्तु सदा वास्तु, करू नका वाणीने कधी वाद, करू नका वाणीने कधी वाद। तर भिंती सुद्धा आता सजीव झालेल्या आहेत, घरामध्ये वाद करू नका, असा सुंदर सामाजिक संदेश जो आहे तो मॅडमच्या या रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये देहबोली या शीर्षकाखाली श्री माधव सुक्रिया गुरव सरांनी लिहिले, दे धक्का मारा या नावाने, मुक्काम कोळ्याचा पाडा, जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा, मुक्काम कावड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून। आणि सर लिहित आहेत की हात कान नाक तोंड तन मन धन जणू, हात कान नाक तोंड तन मन धन जणू, देहात चाले गडबड वाजे मनात वेणू, देहात चाले गडबड वाजे मनात वेणू, विना वाजे वेणू वाजे, वाजे नाद मनोमनी।

तुझ्याच मनी, हे तुझ सांगते तुझ्या कानी, राहू दे तू फक्त तुझ्याच मनी, आपल्या प्रेमाची सुंदर गाणी, आपल्यातच राहावी माझे राणी, आपल्या प्रेमाची सुंदर गाणी, आपल्यातच राहावी माझे राणी, माझ्या ओठातील हलके बोल समजेल का तुला कधी, माझ्या ओठातील हलके बोल समजेल का तुला कधी, तुझ्या माझ्या प्रेमाची रीत नको उमजू देऊ कुणा कधी, नको उमजू देऊ कुणा कधी, नको उमजू देऊ कुणा कधी। वा, तर खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी ही प्रेमकविता होती की मी माझ्या मनातलं हित कुछ तुझ्या कानामध्ये सांगते, ते तुझ्याच मनामध्ये राहू दे आणि ते कोणाला सांगू नको। खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड इथून। प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड इथून लिहिलंय की खोट्या मनाची माणसं हलक्या कानाची व्यक्ती, मनाची होणारी घालमेल नको विष पेरण्याची सक्ती, खोट्या मनाची माणसं हलक्या कानाची व्यक्ती, मनाची होणारी घालमेल नको विष पेरण्याची सक्ती, तुझ्या माझ्यातील मतभेद स्पष्टपणे समोर मांड आधी, तुझ्या माझ्यातील मतभेद स्पष्टपणे समोर मांड आधी, नको पसरवूस उगी गैरसमज, नको पसरवूस उगी गैरसमज, समजून घेना तूही मज कधी, समजून घेना तूही मज कधी। तर कोणाचं ऐकू नको, कोणावर अवलंबून राहू नको, आणि जे आहे ते स्पष्टपणे मांडून गैरसमज दूर करूया, गैरसमज करून घेऊ नये, असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये हृदय जॉकी या नावाने सर लिहितात अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी तळेगाव दाभाडे येथून लिहिले छंदोकामत्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान। सर लिहित आहेत आयुष्य बोध श्रवण या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की हलके कान पश्चाताप देतात तिखट वाणी देते अपमान, हलके कान पश्चाताप देतात तिखट वाणी देते अपमान, सुरू होतो नकळत मानापमान, सुरू होतो नकळत मानापमान, बनतो आपण विरंगुळ्याचे सामान। वाह, बनतो आपण विरंगुळ्याचे सामान, सुदृढ शरीर यष्टी घडवते खानपान, कुशाग्र बुद्धी देते मान सन्मान, लांगुल चालन खुशामत गमावतो अभिमान, हरवतो मी पण अहंभाव स्वाभिमान, अहंभाव स्वाभिमान। खूपच अप्रतिम आयुष्य बोध श्रवण या शीर्षकाखालील सरांची ही रचना होती की हलक्या कानामुळे पश्चाताप होतो आणि तिखट वाणीमुळे अपमान होतो। तर एक कटु सत्य सरांनी सुंदररित्या त्यांच्या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून। सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले कानातच या शीर्षकाखाली की इकडे तिकडे चाड्या चाड्या कोण जाणे सारे जाणे, इकडे तिकडे चाड्या चाड्या कोण जाणे सारे जाणे, काढण्या खोड्या खरना या गोष्टी असे फार तगड्या, या गोष्टी असे फार तगड्या, बस पुरेशा थोड्या मोडायला जोड्या, बस पुरेशा थोड्या मोडायला जोड्या। आणि जे लोक चाड्या करतात, जे लोक इकडचं तिकडं सांगतात, त्यांच्याबद्दल त्यांना उद्देशून मॅडमनी लिहिलंय की या गोष्टी ज्या आहेत त्या फार तगड्या असतात आणि ते लोकांची नाती तोडतात। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्रवीण अभ्यंकर सर लिहित आहेत विहीगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली मुक्काम पालघर येथून। आणि सरांनी लिहिलंय की तुझ्या माझ्या भावनांची भाषा अबोल राहू दे साजनी, तुझ्या माझ्या भावनांची भाषा अबोल राहू दे साजनी, या कानाचे त्या कानाला कळले तर काय ठाऊक तुला अरे मला भी हाय, या कानाचे त्या कानाला कळले तर काय ठाऊक तुला अरे मला भी हाय, दुनियेची रीत पुराणी प्रेम गीत चिवचिव वाणी, दुनियेची रीत पुराणी प्रेम गीत चिवचिव वाणी, या कानाची त्या कानाला कळता, या कानाची त्या कानाला कळता कामा नाय, तुझ्या माझ्या भावनांची भाषा अबोल राहू दे साजनी, तुझ्या माझ्या भावनांची भाषा अबोल राहू दे साजनी। वाह, तर या कानाचं त्या कानाला कळू देऊ नये, कारण भावनांची भाषा अबोल राहू दे, असं खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो।

0: नमस्कार, मैं हूं पेंटल। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आताच आपण प्रवीण अभ्यंकर सरांची हृदयस्पर्श या शीर्षकाखालील सुंदर अशी रचना ऐकली आणि याबरोबरच आपण पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये संजय सांगोलकर सर लिहित आहेत करकंबीतून।

संजय सांगोलकर सरांनी कर्कम येथून लिहिलंय की ऐकून विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून बोलावे. वा, ऐकून विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून बोलावे. काम कान आणि तोंड यात चार बोटांचे अंतर असते. कान आणि तोंड यात चार बोटांचे अंतर असते. आणि अगदी खरं आहे की बऱ्याच वेळा आपण ऐकून खूप सारे तर्क लावतो, ऐकून खूप सारे अंदाज बांधतो आणि मत जे आहे ते एखाद्याबद्दल बनवतो. तर आपण जेव्हा त्या व्यक्तीला भेटतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण चुकीचे होतो, नाही का? आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत पुणे येथून. रेखा देशमुख मॅडम यांनी पुणे येथून लिहिले की हाती छन्नी हातोड्याची कला निर्मिली, कीर्ती मूर्ती कलेची ऐकू येऊ लागली. हाती छिन्नी हातोड्याची कला निर्मिली, कीर्ती मूर्ती कलेची ऐकू येऊ लागली. कानोकानी अष्ट दिशांनी ओठांवर खबर आली. कानोकानी अष्ट दिशांनी ओठावर खबर आली. प्रीतीचा ताजमहाल संगमरवरी सातवे आश्चर्य घडवले. प्रीतीचा ताजमहाल संगमरवरी सातवे आश्चर्य घडवले. तर खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी ही चारोळी होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ मेहता अस्मिता मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून. मॅडमनी लिहिलंय की हितगुज करावं जरूर पण कानभरणी नसावी. वाह, हितगुज करावं जरूर पण कानभरणी नसावी, सल्ल्यात सुद्धा दुसऱ्याच्या भल्याचीच आस दिसावी. क्या बात आहे, सल्ल्यात सुद्धा दुसऱ्याच्या भल्याचीच आस दिसावी. उगाच ऐकीव गोष्टीवर विश्वास नसतो ठेवायचा, एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून द्यायचा. उगाच ऐकीव गोष्टीवर विश्वास नसतो ठेवायचा, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. आणि अगदी खरंय की हितगुज करावं पण एकमेकांची कानभरणी करू नये. आपण जेव्हा इतरांना सल्ला देतो तेव्हा तो सल्ला भल्यासाठी असावा. कुणाचं घर तोडणारा, कुणाचं नातं तोडणारा, कुणाचं नुकसान करणारा नसावा. असा खूप सुंदर असा सामाजिक संदेश या चारोळीमध्ये रचनेमध्ये होता. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावर मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून. सौ वर्षा श्रीकांत गंपावर मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलंय की आई नेहमी म्हणायची ठेवून काना मागे हात, ऐकत जा गोष्टी चुकांवर करशील मात. आई नेहमी म्हणायची ठेवून कानामागे हात, ऐकत जा गोष्टी चुकांवर करशील मात. ऐकणं हा स्वभाव असावा माणसाचा, चुका होत नाही म्हणून सोपा होईल मार्ग जगण्याचा, सोपा होईल मार्ग जगण्याचा. खूप अप्रतिम सुंदर असा संदेश या सुद्धा रचनेमध्ये होता. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आईचा सल्ला हा नेहमी मोलाचा असतो. आणि जसं की मॅडमनी म्हटलंय की ऐकणं हा माणसाचा स्वभाव असावा. आणि जेव्हा आपण उत्कृष्ट वक्त्यासोबतच उत्कृष्ट श्रोता सुद्धा होतो तेव्हा जीवन हे सुखकर होतं, नाही का? खूप सुंदर अप्रतिम अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण ठाणे येथून. अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की सख्या लवकर ये घरी ऐक हळू बोलते मी कानी. सख्या लवकर ये घरी ऐक हळू बोलते मी कानी. उन्हाळ्यात कुठे फिरतोस शोधत वाळवंटात पाणी. वाह, उन्हाळ्यात कुठे फिरतोस शोधत वाळवंटात पाणी. जंगल तोडीमुळे होते निसर्गाची मोठी हानी. जंगल तोडीमुळे होते निसर्गाची मोठी हानी. विकासाच्या नावाने नका गाऊ गोडगाणी. विकासाच्या नावाने नका गाऊ गोडगाणी. तर जे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्या अनुषंगानं मॅडमनी सुंदर अशी शब्दरचना करून ही कविता पाठवलेली होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले कान भिंतीचे या शीर्षकाखाली की बोलताना नेहमीच असावे सजग भान. बोलताना नेहमी असावे सजग भान, असतात भिंतीला मने हो कान. बोलताना नेहमी असावे सजग भान, असतात भिंतीला मने हो कान. कुजबुजताना दुसऱ्याच्या कानात, कुजबुजताना दुसऱ्याच्या कानात. शेजार पाजारचे ऐकत असतात, शेजार पाजारचे ऐकत असतात. तर बोलताना आपण नेहमी सजग असलं पाहिजे. आपल्याला वाटतं की कोणी आपल्याला ऐकत नाही परंतु प्रत्येकजण हे आपलं बोलणं ऐकत असतो. असं खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये अनुपमा भट मॅडम लिहित आहेत बालेवाडी पुणे येथून. अनुपमा भट मॅडम यांनी बालेवाडी पुणे येथून लिहिले स्वरे वेधिले या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिले की गुपित सांगण्या कानी सखीच्या लागे राधा राणी. गुपित सांगण्या कानी सखीच्या लागे राधा राणी. भोवती असे ते स्वप्नी दिसे का, भोवती असे ते स्वप्नी दिसे का. हितगुज सांगते अडून पाणी. म्हणजेच हात
आणि मॅडमनी पुढे लिहिलंय की गोकुळी करी चोरी दह्या दुधाची, कसे सांगावे सखे चोरी केली हृदयाची। गोकुळी करी चोरी दह्या दुधाची, कसे सांगावे सखे चोरी केली हृदयाची। वाजवी वेणू चरिता गोधने वृंदावनीची, स्वरे वेदिले तनु मनु माझे दोन बासरीची। तर सुंदर अशी ही कविता होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ सुरेखा सुभाष चौंडे कानडे मॅडम यांनी पुणे बाणेर येथून लिहिले। मॅडम लिहित आहेत की नकोच ही सवय कानी कुजबुजण्याची, दिसते वाईट चार चौगात प्रदर्शन संकुचित स्वभावाची। नकोच ही सवय कानी कुजबुजण्याची, दिसते वाईट चार चौगात प्रदर्शन संकुचित स्वभावाची। असावे मनमोकळे दिलखुलास वागावे, वाह असावे मनमोकळे दिलखुलास वागावे, जे काही वाटले ते समोरासमोर बोलून टाकावे, जे काही वाटले ते समोरासमोर बोलून टाकावे। तर कानामध्ये कुजबुजण्याची सवय ही वाईट आहे, जे वाटतं ते समोर बोलावं, असा सुंदर असा संदेश या सुद्धा रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून। भारती थोरात मॅडम यांनी बार्शी सोलापूर येथून लिहिले, ध्यान करा चिरंतन स्वामी ठाई लीन मन, ध्यान करा चिरंतन स्वामी ठाई लीन मन, संकटात तेच पाठी उभे नित्य भक्तांसाठी, श्रद्धे सहभाव भक्ती प्रचिती दे स्वामी शक्ती, स्वामी बळ तुझे पाठी निर्भयता ठेव गाठी, निर्भयता ठेव गाठी। तर सुंदर अशी ही भक्तिमय रचना होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये बंडोपंत कुलकर्णी सरांनी सोलापूर येथून लिहिलंय। बंडोपंत कुलकर्णी सर लिहित आहेत सोलापूर येथून की कानीची गुज सांडणे बरे, विकल उगाच नांदा सौख्य बरे, वाह कानीची गुज सांडणे बरे, विकल उगाच नांदा सौख्य बरे, दुषणे विटतील मने गैरे, तुटतील बंध नाजुक रेशीम भरे, वाह वाह दुषणे विटतील मने गहिरे, तुटतील बंध नाजुक रेशीम भरे। सर पुढास लिहित आहेत की मी सांगितले ते तू ऐकले, कानीची गुज तशीच राहू दे, मी सांगितले ते तू ऐकले, कानीची गुज तशीच राहू दे, शब्दांचे वीजरे चमकले पळती भुई कुठे थारा न दे, पळती भुई कुठे थारा न दे, पळती भुई कुठे थारा न दे, वाह वाह। तर कानाचे गुज सांडणे बरे, आणि मी सांगितलं तू ऐकलं, कानातलं गुज कानात राहू दे। खूप अप्रतिम सुंदर अशी ही कविता होती श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाड पूर्व मुंबई येथून। वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम यांनी मालाड पूर्व मुंबई येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की तोंड ते सत्यवचन बोलण्यासाठी, करकमल हे सत्कृत्य करण्यासाठी, वाह तोंड हे सत्यवचन बोलण्यासाठी, करकमल हे सत्कृत्य करण्यासाठी, सर्व काही जरी ऐकता कानांनी, विश्वासार्ह तेच जे दिसे नैनी, ओठ जे मधुरभाष्य करीती स्मरणी तेच चिरंतन वृत्ती, ओठ जे मधुरभाष्य करीती स्मरणी तेच चिरंतन वृत्ती, नाकास सुखावे प्रसन्नतेचा मंद सुवास, नाकास सुखावे प्रसन्नतेचा मंद सुवास, प्रामाणिक कष्टांना यशाची खात्री हमकास, प्रामाणिक कष्टांना यशाची खात्री हमकास, वाह। तर तोंड हे सत्यवचन बोलण्यासाठी आहे, असं खूप अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो। आणि आपण काय बोलतो याच्यावर आपला स्वभाव कळतो, खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती। पुढच्या एका चारोळीमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की ओठ बोलले कानांनी ऐकले, ओठ बोलले कानांनी ऐकले, शब्द मनातले गुपित झाले, शब्द मनातले गुपित झाले, वाह चारच ओळी की आपण बोललो आणि ते कानांनी ऐकले आणि मनातले शब्द जे आहेत ते गुपित होऊन गेले। खूप अप्रतिम चारच ओळीमध्ये जे गुपित आहे मनातलं ते आपण बोलतो आणि कानांनी ऐकल्यानंतर ते कोणाला जर नाही सांगितलं तर ते गुपित होऊन जातं, या अनुषंगानेची ही सुंदर अशी रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये दत्ता मोरसकर सर लिहित आहेत पिशोर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। दत्ता मोरसकर सरांनी पिशोर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले कानोसा या शीर्षकाखाली। सर लिहित आहेत हळू बोला ऐकेल कुणी, हळू बोला ऐकेल कुणी, भिंतीलाही कान असतात, भिंतीलाही कान असतात, आणि कान देऊन ऐकणारे सगळेच कुठे आपले असतात, आणि कान देऊन ऐकणारे
सगळेच कुठे आपले असतात? वाह वाह, तर सरांनी सर्वांना हळू बोलण्याचा सल्ला दिलाय आणि ऐकणारे सगळे लोक आपले नसतात असं म्हटलेलं आहे. आपल्याला वाटतं ते आपले आहेत, परंतु ते आपल्या गोष्टी जाऊन इतरांना सांगतात. तर खूप अप्रतिम सुंदर वेगळ्या पद्धतीची रचना सरांनी पाठवलेली होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौआरती राजूरकर मॅडम लिहित आहेत खरांगणा वर्धा येथून. सौआरती राजूरकर मॅडम यांनी खरांगणा वर्धा येथून लिहिले की कानांनी ऐकण्यापूर्वी सदा सख्या तू सावध राहा. कानांनी ऐकण्यापूर्वी सदा सख्या तू सावध राहा. राग मनात भरून घेण्यापूर्वी सत्याचा दरवाजा उघडून पहा. राग मनात भरून घेण्यापूर्वी सत्याचा दरवाजा उघडून पहा. दरवाजा हा सत्याचा क्वचित, अफवांमुळे होतो बंद. दरवाजा हा सत्याचा क्वचित, अफवांमुळे होतो बंद. नात्याला लागते कधी ग्रहण, तर विचारांची क्षमता होते मंद. नात्याला लागते कधी ग्रहण, तर विचारांची क्षमता होते मंद. आणि खरंय की कानानी ऐकल्यानंतर मत एखाद्याबद्दल बनवण्याच्या पूर्वी आपण सावध राहिलं पाहिजे. आपण लगे रागाला गेलं नाही पाहिजे आणि आपण त्याची खात्री केली पाहिजे. नाहीतर त्या अफवांमुळं नात्याला ग्रहण लागतं असं एक कटू सत्य जे समाजामध्ये घडतं आहे, त्याबद्दल मॅडमनी खूप अप्रतिम सुंदररित्या ही रचना शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये विश्वास या शीर्षकाखाली सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की कान आणि डोळ्यात असते चार बोटांचे अंतर. कान आणि डोळ्यात असते चार बोटांचे अंतर. विश्वास पाहूनच ठेवावा जर काही ऐकल्यानंतर. विश्वास पाहूनच ठेवावा जर काही ऐकल्यानंतर. कान ऐकायचे काम करी आणि डोळे पाहण्याचे. कान ऐकायचे काम करी आणि डोळे पाहण्याचे. सुसंगती राखून दोघात सदा विश्वासाला जपायचे. सदा विश्वासाला जपायचे. वाह वाह वाह. तर कान आणि डोळे यामध्ये चार बोटांचं अंतर असतं, जे आपण चित्र दिलेलं होतं त्या अनुषंगाने मॅडमनी लिहिलंय की आपण प्रत्येक गोष्ट पाहून विश्वास ठेवली पाहिजे आणि सुसंगती राखून आपण विश्वासाला जपलं पाहिजे. तर विश्वासाला जपण्यासाठी खात्री करणं किती गरजेचं असतं याबद्दलचे सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रू तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी मुक्काम पोस्ट दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की एकाने दुसऱ्याच्या कानात सांगाव्यात चार गोष्टी. एकाने दुसऱ्याच्या कानात सांगाव्यात चार गोष्टी. चांगले ते घ्यावे ऐकून समृद्ध होईल जगसृष्टी. वाह, चांगले ते घ्यावे ऐकून समृद्ध होईल जगसृष्टी. ऐकून घेऊ कानात मनातले गोडगुपित. ऐकून घेऊ कानात मनातले गोडगुपित. मोकळा होईल तो इच्छा नको शापित. मोकळा होईल तो इच्छा नको शापित. तर आपण मनातलं गुपित जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे आणि ते कोणाला सांगितलं नाही पाहिजे. चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ऐकून घेतलं तर जग समृद्ध होईल असे खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये सौ माधुरीमय इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून. सौ माधुरीमय इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय की कान गोष्टीवर सांगितलेली माहिती समजतात ती खरी. कान गोष्टीवर सांगितलेली माहिती समजतात ती खरी. विश्वास दुभंगला जातो मग नात्यात पडते औचित दरी. विश्वास दुभंगला जातो मग नात्यात पडते औचित दरी. कटुता हृदयात भरली तरी. कटुता हृदयात भरली तरी. मनद्वार कसे करायचे बंद. मनद्वार कसे करायचे बंद. अशा वेळी वळवायचे त्याला आणि जपायचे आपले छंद. अशा वेळी वळवायचे त्याला आणि जपायचे आपले छंद. वाह, खूप वेळा कानावर आलेल्या गोष्टीला खरं समजलं जातं. विश्वास दुभंगतो आणि नात्यामध्ये दरी पडते. खूप अप्रतिम शब्दरचना होती. आणि जेव्हा आपल्याला त्रास होतो अशा गोष्टींचा तेव्हा आपण आपलं मन हे आपल्या छंदाकडे वळवलं पाहिजे असं खूपच सुंदर आणि अप्रतिम शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.
1: श्रोते हो, ऐकणं आणि पाहणं यामध्ये चार बोटांचं अंतर असतं. या अनुषंगाने दिलेल्या चित्राच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौवैजयंती विकास गहुकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. सौवैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय, शांत कारे तू असा एकदा मनातलं सांगून तर बघ. शांत कारे तू असा एकदा मनातलं सांगून तर बघ. मैत्रीत नको अबोला धरू, मन मोकळा वागून तर बघ. मैत्रीत नको अबोला धरू, मन मोकळा वागून तर बघ. अबोला झाली प्रीत, अबोल मैत्रीत तुझ्या. अबोला झाली प्रीत, अबोल मैत्रीत तुझ्या. शब्दांची तुझ्या माळ गुंफीन, बोल तुझे कानी पडू दे माझ्या. बोल तुझे कानी पडू दे माझ्या. तर तू बोलून बघ, मनातलं बोलून बघ. शांत राहू नको आणि अबोला धरू नको. या अनुषंगानं बोलकं होण्यासाठी अळवणी करणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना होती. आणि कानगोष्टी या शीर्षकाखालील पुढच्या एका कवितेमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की कानगोष्टीचा खेळ बालपणीचा अजून की लावतो जीवाला पिसे. कानगोष्टीचा खेळ बालपणीचा अजून की लावतो जीवाला पिसे. एकच वाक्य 5-6 जणांच्या साखळीत ऐकण्यात बोलण्यात गंमत करीत असे. मोठेपणाच्या कानगोष्टी वेगळ्याच, कुणाचे काय कुणाचे काय गुपित. एकास कळले तर कानगोष्टीनं 10 लोकांपर्यंत वाऱ्याच्या वेगात. एकास कळले तर कानगोष्टीनं 10 लोकांपर्यंत वाऱ्याच्या वेगात, वाऱ्याच्या वेगात. तर लहानपणीच्या कानगोष्टी आणि मोठेपणाच्या कानगोष्टी याबद्दल अप्रतिम शब्दांकन असलेली मॅडमची ही रचना होती. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. सरांनी लिहिले, तुझ्या माझ्या मनातील गोडगोपीत हळूच सांग सके माझ्या कानी. तुझ्या माझ्या मनातील गोडगोपीत हळूच सांग सके माझ्या कानी. जपेल मीही कायम तुझं मन, तुझं गोडगोपीत ठेवील ध्यानी. वा, समजून घेतो तुझं मन सखे, नको ठेवू काही तुझ्या मनात. छोट्या छोट्या गोष्टी सखे तू सांग येऊन माझ्या कानात. छोट्या छोट्या गोष्टी सखे तू सांग येऊन माझ्या कानात. वा, तर तू बोलकी हो, तुझं गुपित मला सांग. मी ते जपून ठेवेन, मी कोणाला सांगणार नाही, तू मला येऊन सांग. असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये विद्या झिंझाडे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई नेरुळ येथून. विद्या झिंझाडे मॅडम यांनी नवी मुंबई नेरुळ येथून लिहिलंय की कोणाच्या तरी सांगण्यावरून नातं तू दुरावलंस. कोणाच्या तरी सांगण्यावरून नातं तू दुरावलंस. तुझ्या एका चुकीमुळे सख्या तू मला गमावलंस. वा, तुझ्या एका चुकीमुळे सख्या तू मला गमावलंस. प्रेम होत तर एकदा तरी विचारायचं असतंस. प्रेम होत तर एकदा तरी विचारायचं असतंस. कोणाच्या तरी सांगण्यावरून मला दुखवायचं नसतंस. कोणाच्या तरी सांगण्यावरून मला दुखवायचं नसतंस. खूप अप्रतिम सुंदर आपल्या चित्राला आपण जे चित्र दिलेलं होतं त्याला साजेशी अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून. सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की बोलण्यात आणि ऐकण्यात असते अंतर हाताची बोटे चार. म्हणूनच आयक्यू माहितीवर साऱ्या ठेवताना विश्वास करावा विचार. बोलण्यात आणि ऐकण्यात असते अंतर हाताची बोटे फक्त चार. म्हणूनच आयक्यू माहितीवर साऱ्या ठेवताना विश्वास करावा विचार. शब्दा शब्दातील छोट्याशा फरकाने अनर्थ घडतील आयुष्यात फार. वा, स्वतःच ऐकल्यावर निर्णय घ्यावा, टाळावा अनर्थ. योग्य करून योग्य विचार, करून योग्य विचार. तर आपण जी चार बोटाचं अंतर आहे ते अंतर आपण पाहिलं पाहिजे. आपण कोणावरही विश्वास ठेवताना विचार केला पाहिजे. असं खूप सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ गौरी पुढच्या एका रचनेमध्ये गौरी साळुंके मॅडम लिहित आहेत मुंबई येथून. गौरी साळुंके मॅडम यांनी मुंबई येथून लिहिले की कुठलंही गुपित सांगताना ठेवावं लागतं भान. कुठलंही गुपित सांगताना ठेवावं लागतं भान. दिसलं नाही कोणीतरी भिंतीला असतात कान. वा, दिसलं नाही कोणीतरी भिंतीला असतात कान. म्हणून जे काही सांगायचंय ते सांगा समोरच्याच्या कानात. म्हणजे कोणी ऐकलं की नाही अशी शंका येणारच नाही मनात. म्हणजे कोणी ऐकलं की नाही अशी शंका येणारच नाही मनात. तर मॅडमनी त्यांच्या कवितेमध्ये
2: कोणतेही गुपित सांगताना ते कानात सांगा म्हणजे कोणी ऐकणार नाही असं शब्दांकन केलेलं आहे. खूप सुंदर अशी रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये नागरत्ना कुर्तरकर मॅडम लिहित आहेत फोंडा गोवा इथून. नागरत्ना कुर्तरकर मॅडम यांनी फोंडा गोवा इथून लिहिलंय की ऐका मी सांगते कानात हे ठेवा छान ध्यानात. ऐका मी सांगते कानात हे ठेवा छान ध्यानात. शेजारची टीचर तुमच्या मनात कळले आहे मजला गेल्या महिन्यात. गाठ माझ्याशी आहे जन्माची ती आली आहे 4 दिवसाची. व डोळे वर करून बघण्याची हिम्मत करू नका लक्षात ठेवायची. हिम्मत करू नका लक्षात ठेवायची. तर सुंदर मिश्किल अशी ही रचना होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये सुलभा सत्तूरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सुलभा सत्तूरवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय कानगोष्टी शीर्षकाखाली की कानगोष्टी करताना ठेवावे सदैव भान स्नेहमय शब्द असावे कलुषित न करावे कान. वाह. कानगोष्टी करताना ठेवावे सदैव भान स्नेहमय शब्द असावे कलुषित न करावे कान. असत्य आणि सत्य हे आधी पारखावे शब्द अस्ति मोलाचे हे नित्य ध्यानी धरावे. शब्द अस्ति मोलाचे हे नित्य ध्यानी धरावे. तर आपण पारखलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला. आणि शब्दही अनमोल असतात त्यांना आपण जपलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौनेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. मॅडमनी लिहिले की कुणी कुणाबद्दल काहीही सांगितलं तर फक्त घ्या ऐकून. कुणी कुणाबद्दल काहीही सांगितलं तर फक्त घ्या ऐकून उगाच पोटातलं ओठावर आणण्याची सवय द्या फेकून. बघण्यात आणि ऐकण्यात असतं खरे तर खूप मोठं अंतर. सांगणाऱ्यात आणि ऐकणाऱ्यात असतच ना हाताचं अंतर. सांगणाऱ्यात आणि ऐकणाऱ्यात असतच ना हाताचं अंतर. हाताचं अंतर तर कुणी ऐकलं तर ऐकून सोडून द्या असा सुंदर असा संदेश या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सौ वनिता गणेश शिंदे मॅडम लिहित आहेत गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून. आणि मॅडमने लिहिलंय गुपित शीर्षकाखाली की गुपित मनातील सांगताना नकळत हाताने घेतली धाव. ऐकण्यास आतुर झाले कर्ण हितगुजाचा घेण्यास ठाव. ऐकण्यास आतुर झाले कर्ण हितगुजाचा घेण्यास ठाव. हलक फुलक कराया मन तोंडाने बोलून होता व्यक्त. ऐकलेल्या गोष्टी कितपत अंगीकाराव्या हे कळावे फक्त. ऐकलेल्या गोष्टी कितपत अंगीकाराव्या हे कळावे फक्त. तर आपण मन हलकं करण्यासाठी व्यक्त झालं पाहिजे परंतु ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये असा सुंदर संदेश यामध्ये होता. आणि गुपित शीर्षकाखालील पुढच्या रचनेमध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय की गुपित एखाद्याचे घ्यावे ऐकून त्यास ठेवावे मनात जपून. गुपित एखाद्याचे घ्यावे ऐकून त्यास ठेवावे मनात जपून. विश्वास ठेवला जो तुमच्यावर त्याला जागावे मनापासून. गुपित सांगावे विचारपूर्वक आणि बोलताना थोडं ठेवावं भान. आणि बोलताना थोडं ठेवावं भान. आजूबाजूलाही असावं लक्ष कारण भिंतीलाही असतात कान. आजूबाजूलाही असावं लक्ष कारण भिंतीलाही असतात कान. आणि खरंय की कुणी आपल्याला गुपित सांगितलं तर ते मनात जपून ठेवलं पाहिजे. त्याची चर्चा केली नाही पाहिजे. ते इतरांना नाही सांगितलं पाहिजे. खूप सुंदर असा संदेश होता. आणि दोन चारोळ्यांकडे आपण वळूया ज्यामध्ये मोहिनी राज होन सरांनी लिहिले राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथून. मोहिनी राज होन सर लिहित आहेत राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथून. ही सांगितले तू कानात राहिले माझ्या मनात दोघेही फिरूया आपण आंब्याच्या वनात. सांगितले तू कानात राहिले माझ्या मनात दोघेही फिरूया आपण आंब्याच्या वनात. तर सुंदर अशी ही चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत तुझे शब्द आहे ऐकण्यासाठी कान माझे आतुरले. तुझे शब्द आहे ऐकण्यासाठी कान माझे आतुरले. शब्द सहवास घेऊनी मन माझे तृप्त झाले. शब्द सहवास घेऊनी मन माझे तृप्त झाले. तर अप्रतिम अशी ही सुद्धा चारोळी होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये श्रद्धा मगर मॅडम लिहित आहेत अहमदनगर येथून. श्रद्धा मगर मॅडम यांनी अहमदनगर येथून लिहिलंय मन झालं आतुर सांगाया मना मनाची रोजची व्यथा. मन झालं आतुर सांगाया मना मनाची रोजची व्यथा. कर्ण बोले मी आहे तयार. कर्ण बोले मी आहे तयार. ऐकण्या सदैव तुझी कथा. ऐकण्या सदैव तुझी कथा. वा. तर मन जेव्हा व्यथा सांगण्यासाठी आतुर होतं तेव्हा कर्ण तयार असतात अशी अप्रतिम ही चारोळी होती. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे. आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौघले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौघले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले स्वानुभव हलक्या कानाची होतात माणसे इकडच्या गोष्टी तिकडे करत. हलक्या कानाची होतात माणसे इकडच्या गोष्टी तिकडे करत, प्रत्यक्ष पहावे स्वतः विश्वासे, टाळावे तर कटु प्रसंग नात्यात, टाळावे कटु प्रसंग नात्यात। तर कोणाचं ऐकून नाती तोडू नये, कोणाचं ऐकून नात्यामध्ये अविश्वास करू नये, असं खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन त्या रचनेमध्ये होतं श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये जयश्री शिंदे मॅडम लिहित आहेत रत्नश्री या नावाने पंढरपूर येथून। जयश्री शिंदे मॅडम यांनी रत्नश्री या नावाने पंढरपूर येथून लिहिले विखारी शब्द या शीर्षकाखाली, की शब्द यावे ऐसे मुखातून वाटू नये वाईट कानाला। वा, शब्द यावे ऐसे मुखातून वाटू नये वाईट कानाला, विखारी शब्द लागतात खोलवर खूप मनाला, विखारी शब्द लागतात खोलवर खूप मनाला, भिंती नाही असतात कान ठेवावा बोलताना भान, शब्दांना मिळावा मान असे बोलावे शब्द छान, शब्दांना मिळावा मान असे बोलावे शब्द छान। तर विखारी शब्द जे आहेत ते मनाला खूप लागतात असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो। आणि त्याबरोबरच जे शब्द छान असतात त्यांना मान मिळतो असं सुद्धा मॅडमनी लिहिलेलं होतं। आणि पुढच्या आपण रचनांकडे वळूया ज्यामध्ये प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले। श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सर लिहित आहेत तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। सरांनी लिहिले की काही काही लोक कानमंत्र देत असतात आपण भुरळून जायचं नसतं। वा, काही काही लोक कानमंत्र देत असतात आपण भुरळून जायचं नसतं, अनुभवी जनांचे फक्त सल्ले घ्यायचे असतात, आपलं अंतर्मन जसं सांगल तसंच वागायचं असतं, आपलं अंतर्मन जसं सांगल तसंच वागायचं असतं। आणि खरं आहे की बऱ्याच वेळा आपण इतरांच्या कानमंत्राप्रमाणे चालतो आणि आपलं नुकसान करून घेतो, तर आपलं अंतर्मन जे सांगेल त्याप्रमाणे वागलं पाहिजे असं या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सरांनी लिहिलंय की जीवनात प्रत्येकाने विचारपूर्वक वागलंच पाहिजे, आपल्याला प्रगतीपथाकडे वाटचाल करायची असेल तर ऐकावे जनाचे करावे मनाचे। आणि सरांनी पुढे असं लिहिलंय की कोणी नाही कोणाचे, स्वतःचे निर्णय स्वतःच घेतले पाहिजे, आपले आपणच स्वतःला सावरलेच पाहिजे, आपले आपणच स्वतःला सावरलेच पाहिजे, तर स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजेत। या अनुषंगाने सरांची ही दुसरी अप्रतिमाशी चारोळी होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सीमा खान मॅडम लिहित आहेत, सीमा खान शेख मॅडम लिहित आहेत वरळी येथून। मॅडमनी लिहिलंय की माऊलीच्या अंगाईचे स्वर पडतात कानात बाळाच्या, निज येई सुखाची तयाला आणि हरवून जाई ते स्वप्नांच्या जगात। वा, माऊलीच्या अंगाईचे स्वर पडता कानात बाळाच्या, निज येई सुखाची तयाला आणि हरवून जाई ते स्वप्नांच्या जगात, साध येई ऐकू जेव्हा पाडसाला हंबरण्याची गाईच्या, कानात वार शिरल्या वाणी ते घेई धाव चोहीकडे, आणि हाके नेवासराच्या गाईलाही पाना फुटे, आणि हाके नेवासराच्या गाईलाही पाना फुटे। तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या सुद्धा रचनेमध्ये होतं। आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ नंदा गायकवाड मॅडम लिहित आहेत गिरिजा पुणे येथून। आणि मॅडमनी कानमंत्र शीर्षकाखाली लिहिलंय की कानात आणि डोळ्यात चार बोटांचे अंतर असते, कानगोष्टीला फुटतात पाय, वाऱ्यावरच्या वावडीला ताळतंत्र नसते। वा, कानात आणि डोळ्यात चार बोटांचे अंतर असते, कानगोष्टीला फुटतात पाय, वाऱ्यावरच्या वावडीला ताळतंत्र नसते, कानावर ठेवावा जपून विश्वास, चाडीने इमले कोसळतात। क्या बात आहे, कानावर ठेवावा जपून विश्वास, चाडीने इमले कोसळतात, डोळ्याने पाहावे काय ते सत्य, नाहीतर सुंदर नाती विस्कळतात, नाहीतर सुंदर नाती विस्कळतात। आणि अगदी खरं आहे की कानगोष्टीला पाय असतात, आपण ऐकतो विश्वास ठेवतो आणि गैरविश्वास करायला लागतो, त्यामुळे नाती तुटतात। खूप अप्रतिम सुंदर अशी रचना होती। आणि आजच्या शो मधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सर लिहित आहेत पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून। आणि सरांनी लिहिले बोलणं आणि ऐकणं या शीर्षकाखाली की एक बोलतो तेव्हा दुसऱ्यानं शांतपणे ऐकावं, बोलणं खरं की खोटं हे सत्सद विवेक बुद्धीनं पडताळावं। क्या बात आहे, एक बोलतो तेव्हा दुसऱ्यानं शांतपणे ऐकावं, बोलणं खरं की खोटं हे सत्सद विवेक बुद्धीनं पडताळावं। प्रत्येक बोलणं खरं असतंच असं नाही आणि ऐकलेलं सगळं खरंही असतं नाही असत नाही आणि अनऐकलेलं सगळंच खरंही असत नाही, एकच तत्व अंगीकारावं। आजच्या कंकणाला आरसा हवा कशाला, एवढं मात्र लक्षात असू द्यावं, एवढं मात्र लक्षात असू द्यावं।
1: त्यामुळं फक्त बोलताना ऐकावं पण त्याची सत्यता पडताळून पहावी असा सुंदर असा सामाजिक संदेश सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता. आणि श्रोते हो, आपण आज एक चित्र दिलेलं होतं त्या अनुषंगाने खूप सुंदर सुंदर रचना आपल्याला सर्वांनी पाठवलेल्या होत्या. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधून रजा घेतोय पण निश्चितपणे पुढच्या रविवारी भेटूया नव्या विषयासह आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शो पुरती रजा द्या. आनंदी राहा, आनंद लुटा.

नमस्कार श्रोतेहो, कसे आहात? आणि तुमचा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतेहो, आज जो भाग आपण घेणार आहोत, वाद्य घेणार आहोत, हे तुम्ही कदाचित ओळखलंच असेल. कारण या भागाच्या सुरुवातीला जी आम्ही ट्यून तुम्हाला ऐकवली त्याच्यावर लक्षात आलंच असेल आज कोणत्या वाद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. आधी आपण जाणून घेऊयात आज कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत. नंबर 1, 1981 साली

0: प्रसिद्ध झालेला हिंदी चित्रपटामधले असे कोणते गाणे होते जे एका गीतकाराने लिहिलेले पहिले गाणे होते? नंबर दोन, 1973 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो हरलेला चित्रपट बनला? अशा अनेक रोचक गोष्टी माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. स्मिताताईंचं सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आगमन झाले. श्रोतो, तुमचे तसेच स्मिताताईंचे स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. स्मिताताई, तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या स्वरसंध्या या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू ऋषी, आणि सगळ्या श्रोत्यांना मनापासून नमस्कार.
0: ताई, आज आपण जे वाद्य जाणून घेणार आहोत त्या वाद्याचं नाव आहे संतूर. थोडीशी संतूर ह्या विषयाची माहिती तुम्ही जरा श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, जरूर. सध्या स्वरसंध्यामध्ये आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तंतुवाद्य यांची माहिती करून घेतोय, आणि एक एक तंतुवाद्य त्याची माहिती आणि त्याच्यात असलेली बॉलिवूड मधली किंवा मराठीतली गाणी, तसंच त्या वाद्याचा वापर करून तयार झालेल्या गाण्यांचा थेरपॅटिक यूज किंवा मनाला शांती मिळेल किंवा ताणतणाव निघून जाईल अशा पद्धतीने ती गाणी कशी ऐकायची अशी माहिती घेतोय. सतार, तानपुरा, व्हायोलिन, सारंगी, सरोद अशा वाद्यांची माहिती आता घेऊन झाली. तंतुवाद्यांमधलं एक प्रमुख तंतुवाद्य किंवा खूप वेल नोन आणि जगप्रसिद्ध जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं असं जे एक वाद्य आहे ते संतूर. याची उत्पत्ती प्राचीन शततंत्री वीणा किंवा शंभर तारांची वीणा या वाद्यातून झाली असावी असा एक समज आहे, बरं का? तसं मूळचं हे वाद्य काश्मीरमधलं. पुढच्या काळामध्ये ही शततंत्री वीणा आणि इराणमधलं प्रचलित सुफी संगीतातलं एक चौकोनी तंतुवाद्य या वाद्यांचं संमिश्रण होत होत आजचं संतूर बनलं असावं असंही म्हणतात. या वाद्याला जगभरात नेऊन पोचवण्याचं काम केलंय हे पंडित शिवकुमार शर्मा यांनी. पण अजून पुढे जाण्याच्या आधी श्रोत्यांना एक गाणं ऐकवूया का?
0: हो ताई, नक्कीच. श्रोतो, वेळ झालेली आहे कार्यक्रमातलं पहिलं गाणं ऐकवायची. 1981 साली हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता सिलसिला. हे गाणे त्या गीतकारांनी लिहिलेले पहिले गाणे होते. त्याआधी त्यांनी सलीम खान यांच्या सोबत पटकथा लेखनात सहकार्य केले होते. त्यांचे नाव आहे जावेद अख्तर. गाण्याचे बोल आहेत देखा एक ख्वाब आणि संगीतकार आहेत शिवहरी. गायक आहेत किशोर कुमार आणि लता मंगेशकर. चला तर मग ऐकूयात हे सुरेख असं गीत सिलसिला या चित्रपटामधलं.

0: ताई ये आणि वाद्य आणि शततंत्री वीरा यांचं दोघांचं कॉम्बिनेशन होऊन संतूर वाद्य तयार झालं असं तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाला, तर आम्हाला अधिक अजून श्रोत्यांना माहिती जाणून घ्यायला आवडेल ती म्हणजे संतूर हे कशा पद्धतीने बनवलं जातं आणि पहिलं भारतामध्ये कोणी वाद्य वापरायला सुरुवात केली त्याच्याबद्दल अधिक माहिती जरा तुम्ही सांगाल का?
1: पारंपरिक संतूर जे आहे ना त्याच्यामध्ये लाकडाचा वापर केला जायचा, तर तो थोडासा बद्ध असा वाजायचा, म्हणजे थोडक्यात की त्याला घुमावदार असा आवाज नसायचा. तर तेव्हा ते काश्मीरी लोकसंगीतातलं वाद्य म्हणून प्रचलित होतं, पण जेव्हा भारतीय शास्त्रीय संगीतात ते प्रमुख वाद्य किंवा एकल वादन म्हणजे सोलो वादन किंवा स्वतंत्रपणे वापरता यावं म्हणून वाजवायचं होतं, तर त्याच्यात थोडेसे बदल करणं आवश्यक होतं. काश्मीरमधलेच थोर संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी जुन्या संतूरमध्ये थोडेसे बदल केले. महत्वाचा बदल म्हणजे अक्रोडाच्या झाडाच्या लाकडाचा वापर केला, नंतर त्यात अजून काही तारा वाढवल्या, तसंच संतूरला मांडीवर घेऊन वाजवता येईल अशा प्रकारे त्याच्या आकारात काही बदल केले. त्यानंतर काय झालं की ते केवळ लोकसंगीतातलं वाद्य म्हणून न राहता त्याच्यावरती सगळे राग आलाप जोड झाला हे वाजवता यायला लागले आणि त्यांचं संगीतात हे खूप मोठं योगदानच झालं. त्याबद्दल पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित पण करण्यात आलं आणि हे संतूर त्यांनी जगभर नेऊन पोचवलं. सध्या एक गाणं श्रोत्यांना ऐकवूया आणि अजून माहिती घेऊया, चालेल का?
0: नक्कीच श्रोतो. चला तर मग आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं दुसरं गाणं ऐकायची. होतं 1973 साली प्रसिद्ध झालेला हिंदी चित्रपट जो हरवलेला चित्रपट बनला, त्याचे नाव होते प्रेम पर्वत. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक वेद राही यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटाची प्रिंट कालांतराने नष्ट झाली, त्यामुळे तो हरवलेला चित्रपट बनला. या चित्रपटामधील दोन गाणी ही अजूनही आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिली आहेत. कवयित्री पद्मा सचदेव यांनी लिहिलेलं मेरा छोटा सा घर द्वार आणि आपण जे गाणे ऐकणार आहोत जान निसार अख्तर यांनी लिहिलेला, गाण्याचे संगीतकार जयदेव आणि गायले आहे लता मंगेशकर यांनी. गाण्याचे बोल आहेत ये दिल और उनकी निगाहों के साए. ऐकूयात हे प्रेम पर्वत या चित्रपटामधलं पुढचं गीत.
2: ये दिल

0: तई लोकसंगीतात आणि शास्त्रीय संगीतात संतूरचे स्थान याबद्दल तुम्ही सांगितलं. तर पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे, भावसंगीतामध्ये संतूरला स्थान कधी मिळालं ह्याच्याबद्दल जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: काश्मीरच्या घाटीतलं प्रचलित लोकवाद्य मुंबईला बॉलिवूडमध्ये आणि भावसंगीतात आणण्याचं श्रेय पण जातं पंडित शिवकुमार शर्मा यांनाच, बरं का? अगदी जुना चित्रपट जनक जनक पायल बाजे यात त्यांनी संतूर वाजवलं असल्याचं समजतं. तसंच पंडित रविशंकर, नंतर एस डी बर्मन, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि अनेक थोर संगीतकारांबरोबर त्यांनी हिंदी मराठी गाण्यांमध्ये संतूर वादन केलं. तसंच पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबर ते शिव हरी या नावाने अनेक बॉलिवूड सिनेमात गाजले, संगीत दिग्दर्शक म्हणून तसंच वादक म्हणून. जसं की सिलसिला, फासले, खूप प्रसिद्ध झालेला सिनेमा म्हणजे चांदनी, लम्हे, नंतर साहिबा, डर वगैरे. आणि गंमत म्हणजे त्यांच्या प्रत्येक सिनेमातलं किंवा गैरफिल्मी गीत हे अगदी गाजलंच. ऋषी, संतूरचा वापर केल्यानं एखादं मराठी गीत ऐकवतोस का श्रोत्यांना?
0: हो ताई, नक्कीच. ताईंनी फरमाईश केले की त्यांना सुरेख मराठी गाणं श्रोत्यांना ऐकवायचं आहे. श्रोतो, काही गाणी ही आपल्या मनावर गारूड घालत असतात. खरं तर कवीच्या कल्पना आणि प्रतिभा तो कायम आपल्या कवितेतून मांडत असतो. पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे केवढे पडते हे माहीत आहेच. चंद्रापेक्षा 4 पट मोठ्या व तेजस्वी असलेल्या पृथ्वीचे अतिशय प्रखर असे चांदणे चंद्रावर पडते. पृथ्वीचा फिरण्याचा वेग चंद्रापेक्षा अधिक आहे. चंद्राप्रमाणे एकच बाजू न दिसता पृथ्वीची पूर्ण प्रदक्षिणा चंद्रावरून दिसू शकते. म्हणून इथे तिला चांदणे शिंपीत जाणारी चंचला असे म्हटले आहे. कवीच्या प्रतिभेचा आविष्कार दिसतो असे मला का म्हणायचे आहे तुम्हाला कळलेच असेल. कारण हे गाणे माझ्या माहितीप्रमाणे 1956 साली हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केले. हे त्यांचे पहिले भावगीत. ध्वनिफितावर 1966 असे काही ठिकाणी लिहिले आहे. राजा भडे यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्याविषयी वाटते. आनंद स्वरूप हंसध्वनी रागातील ही चाल आणि त्याला तितकाच न्याय दिला आहे आशा भोसले यांनी. आपल्या आवाजातून या गाण्यातला उत्साह आनंद आपल्यापर्यंत मांडलेला आहे. ओळखलं असं श्रोत्यांनी की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत चांदणे शिंपीत दाशी. ऐकूयाच हे सुरेख मराठी गीत.

0: वा ऋषी, आशाताईंच्या आवाजात लय हे अजरामर गीत तू ऐकवलंस. असं एखादं गाणं आठवतंय का की जे लता दिदींच्या आवाजातलं आहे आणि ज्याच्यात संतूरचा वापर भरपूर केलाय?
1: हो ताई, मला जे गीत आता आठवतंय तेच आता आपण श्रोत्यांना ऐकवणार आहोत. हे जे आता पुढचं आपण गाणं ऐकणार आहोत त्याचे कवी मराठी साहित्य विश्वातील आणि संगीतातील एक महत्वाचं नाव म्हणजे कवी भारा तांबे. संगीतकार आहेत पंडित रुद्रनाथ मंगेशकर मिश्र यमन रागामध्ये संगीतबद्ध केलेलं आहे आणि गायले आहे लता मंगेशकर यांनी. सुरेख सांजेचं वर्णन ह्या गाण्यामध्ये केलेलं आहे. गाण्याचे बोल आहेत तिन्ही सांजा सखे मिळाला. ऐकूयात हे सुंदर मराठी गाणं लता दिदींच्या आवाजात.

0: श्रोतो
1: संतूर
0: या वाद्या संदर्भातली माहिती आपण स्मिताताईंकडनं जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर
1: असे कोणते टायटल आहे जे वेगवेगळ्या साली प्रदर्शित झालेल्या चारही चित्रपटांना सेम वापरलं गेलं होतं
0: त्याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका. आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा स्वर संध्या कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणेरी आवाज 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा आनंद लुटा.
2: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.
1: श्रोतो क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
1: तुमचं सगळ्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्स वर. आनंदी रहा आनंद लुटा. ताई, जसं की तुम्ही स्वतः एक म्युझिक थेरपिस्ट आहात, तर थेरपीच्या अनुषंगाने संतूर हे जे वाद्य आहे थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो त्याच्याबद्दल जरा तुम्ही थोडीशी माहिती श्रोत्यांना द्याल का?
2: ऋषी, मागच्या भागात आपण हा मुद्दा पुन्हा पुन्हा समजून घेतलाय की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक वादक याची आधी माहिती करून घेतली जाते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घेतली जाते. बरेच आजार हे ताण तणाव याच्यातून निर्माण होतात, तर हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे, वाजवणे किंवा स्वतः म्हणणे यातले जे काही आवडेल ना ते करायला मुभा असते. ज्यांना संतूर आवडतं त्यांना थेरपीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत बरं का. तसं हे वाजवायला थोडं क्लिष्ट, त्यामुळे शिकण्याची इच्छा क्वचितच कोणी क्लायंट दाखवतात. वाजवायला थोडं अवघडही आहे आणि त्याचबरोबर खाली बसून मांडीत हे संतूर घेऊन आपल्याला वाजवायला लागतं आणि खूप लोकांचा तितका पेशन्स राहत नाही. पण ऐकण्यासाठी मात्र रागदारी वगैरे शास्त्रीय संगीत तसंच सुगम संगीत, बॉलिवूड, वेस्टर्न असे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्या चॉईसनुसार शिकायला, वाजवायला तसंच त्यासोबत गुणगुणायला आणि व्यक्त व्हायला असंख्य ऑप्शन्स आहेत.
1: वा, ताणतणाबद्दल तुम्ही आत्ता बोललात. ताण हे मनात कसे येतात आणि संगीत ते कसे काय घालवू शकतात त्याच्याबद्दल थोडस जरा सांगाल का?
2: हो जरूर. तो तर कुठल्याही म्युझिक थेरपीचा गाभाच. पहा, आवाज ही एक ध्वनीची लहर आहे, नाही का? म्हणजे साऊंड वेव्ह. ती ऐकणाऱ्याच्या मनाला भिडते, त्याच्या मनावर हळूवारपणे काम करते. संगीतातल्या समय चक्र आणि नवरस यांचा वापर करून खूप प्रभावीपणे क्लायंटला ताणातून बाहेर काढता येतं बरं का. आता हे गाणं आठवून पहा, वो भूली दासता लो फिर याद आ गई. एखाद्या माणसाला कधी कडू कधी गोड अशा जुन्या आठवणी येत राहतात आणि त्या वर्तमान काळात जगताना त्रास देतात. आत्ता काय चालू आहे याचं भान सुटतं आणि तो माणूस भूतकाळात जगायला लागतो. अशा माणसाला हे गाणं ऐकायला दिलं तर, त्याची त्याला जाणीव करून दिली तर, की अरे तो प्रसंग तर आत्ता संपलाय, मीच पुन्हा पुन्हा मनातल्या मनात त्याची उजळणी करून जखमेवरची खपली उकरत आहे का? जखम तर झाली आहे, पण ती भरण्यासाठी, हील होण्यासाठी मला हे केलं पाहिजे, त्या आठवणी काढत बसण्यापेक्षा मन दुसरीकडे वळवायला हवं.
1: खूप खरंच बोललात. त्या आठवणी काढण्यापेक्षा मन दुसरीकडे वळवणं हे केव्हाही सोपं असतं, नाही का? मन दुसरीकडे वळवायचं असेल तर एकमेव उपाय तो म्हणजे गाणं. त्यामुळे आता आपण वळूयात पुढच्या गाण्याकडे. 1961 साली प्रदर्शित झाला त्या चित्रपटाचे नाव संजोग. 1943, 1971 आणि 1985 साली या तिन्ही सालांमध्ये सेम संजोग हेच टायटल वापरून पूर्ण चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते 1961 साली प्रदर्शित झालेल्या संजोग ह्या चित्रपटामधलं गाणं आता आपण ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहेत मगाशी त्यांनी ते शब्द उच्चारलेले आहेत, वो भूली दासतान. चला तर मग ऐक.